प्रिय प्रभ प्रीत प्रेम रस भगति हरजन ताके दर्श समावत तिसे त्याग आन को जाचे मुख दंत रसन सगल कस

विस्मात धरती विस्मात खानी विस्मात सान लगे प्राणी विस्मात संजोग विस्मात विजोग विस्मात चौथ विस्मात पूर्व विस्मात सिर्फ विस्मात सला विस्मात उचर विस्मात